हॅलो बोरबन कार्यक्रम सुरून आला आहे. सगळ्या परिवारानं श्रीपाल सारसूत्रा मोकळा मोकळा राम राम सा लो सा. आज महिन्याचो तिसरो मंगळवार अर हाजिरा तारी मनपसंद रो दिलून जुडेडो अर इतो मिठो सो कार्यक्रम हॅलो गोरबन लेर. के मरुधर थारे देश में केसर बरनी रेत, मरुधर थारे देश में केसर बरनी रेत, मोटा मोटा धोरिया सुरंगा लागे खेत. कहवे के तपे बळबळ तो तावडो अर लुआरी फटकार, तपे बळबळ तो तावडो लुआरी फटकार, दिन धरती दिन धोरिया, ठंडी रातारी मल्हार, केजड़लेरी ठंडी छाया, मन ठंडो एर तिरपत काया.